0: प्रमुख वैश्विक विषयेषु चर्चासु योगदानं कुर्वन् वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकताः चिन्ताः च प्रकाशयितुम् अवसराः प्राप्यन्ते। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना फ्रांसदेशस्य राष्ट्रपतिना इमैनुअल मैक्रों इत्यनेन सह विस्तृत चर्चां विधाय भारत फ्रांस विशेष वैश्विक सामरिक सहभागित्वं सुदृढं कर्तुं चर्चासु भागम् अगृह्णन् फ्रांसदेशस्य नीस नगरस्य स्वयात्रा समापिता। विदेशमन्त्रालयेन प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः फ्रांसदेशस्य यात्रायाः परिणामे विशेषसूचनाः प्रदत्ताः। सूचनायां विदेशसचिवः विक्रममिश्री फ्रांस भारत नवान्वेषणस्य मार्गचित्रं 30,000 इति अस्याः यात्रायाः प्रमुखं परिणामम् इति वर्णितवान्, यस्योद्देश्यं महत्वपूर्ण उदयोन्मुख प्रौद्योगिकीषु कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनेषु शैक्षणिक विनिमयेषु च सहयोगं सुदृढं कर्तुमस्ति। उत्तरप्रदेशस्य गौतमबुद्धनगरस्य जेवरनगरे स्थितात् नोएडा अन्ताराष्ट्रिय विमानस्थानकात् वाणिज्य विमानसेवाः अद्य आरभ्यन्ते। इण्डिगो एयरलाइन्स् संस्थया प्रथमं विमानं लखनऊतः प्रातः 5:07 प्रचालयिष्यते। नोएडा अन्ताराष्ट्रिय विमानस्थानके प्रातः 5:08 तद्विमानम् आगमिष्यति। तदनन्तरं नोएडा नगरात् बेंगलुरुनगरं प्रति प्रथमं नियमितं वाणिज्यिक विमानम् अपि प्रचलिष्यति। एकं विमानं लखनऊनगरं प्रति प्रस्थास्यति। जेवरस्य एमएलए धीरेन्द्र सिंहेन सह प्रथमे विमाने 20 महिलाभिः सह 270,000 यावत् कृषकाः भविष्यन्ति। एते कृषकाः ते सन्ति येषां भूमिः विमानस्थानकस्य कृते अधिगृहीता आसीत्। लखनऊनगरं प्राप्य एते कृषकाः मुख्यमन्त्रिणा योगी आदित्यनाथेन सह मिलित्वा कार्तज्ञतां प्रकटयिष्यन्ति। अद्य विश्ववायुदिवसः आचर्यते। पवनशक्तेः जलवायुपरिवर्तनं प्रतिरोधे तस्यां भूमिकां च प्रोत्साहनाय प्रतिवर्षं जूनमासस्य 15 अयं दिवसः आचर्यते। भारतम् अद्य गोवाराज्ये 26,000 वैश्विकवायुदिवससम्मेलनस्य आयोजनं करिष्यति। सम्मेलने सर्वकारेण नियामकैः विकासकैः निर्मातृभिः विशेषज्ञैः च सह पूर्णोपवेशनं करिष्यति। महिलानाम् आईसीसी 20-प्रति-20 विश्वचषकक्रीडायां बर्मिंघम नगरस्य एजवेस्टन नगरे ग्रूपे क्रीडायां भारतेन पाकिस्तानदलं 64 पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी कोझिकोड।
2: ओपन फोरम तुरसिंदे तुरमुखंगल
3: ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും വലിയ പ്രാർത്ഥന എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, എന്നെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം മികച്ച പുസ്തകങ്ങൾ വായിക്കാനുള്ള ഭാഗ്യം സിദ്ധിക്കണേ എന്നുള്ളതാണ്.
4: ഞാൻ എന്റെ വായന ഈ പരമ്പരയിൽ പങ്കെടുത്ത് ഓർമ്മകളും നിരീക്ഷണങ്ങളും പങ്കുവയ്ക്കുന്നത് ചെറുകഥാകൃത്ത് ശിഹാബുദ്ദീൻ പൊയ്ത്തും കടവ്.
3: മികച്ച പുസ്തകങ്ങൾ നമ്മളെ കയ്യിലേക്ക് എത്തുക എന്ന് പറയുന്നത് അതൊരു വലിയൊരു സൗഭാഗ്യം കൂടിയാണ്. സത്യത്തിൽ മികച്ച പുസ്തകങ്ങൾ എന്ന് പറയുന്നത് വായിച്ചാൽ തീരാത്ത പുസ്തകങ്ങളാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഓരോ തവണ വായിക്കുമ്പോഴും പുതിയ അനുഭവമായിട്ട് അത് നമ്മുടെ മുന്നിൽ അത് വരും, പുതിയ അർത്ഥതലങ്ങളിലേക്ക് വരും. ഇപ്പോൾ കുട്ടിക്കാലത്ത് നമ്മൾ വായിക്കുന്ന നമ്മളെ ആകർഷിച്ച പുസ്തകങ്ങൾ പിൽക്കാലത്ത് നമുക്കതൊരു ആ കാലത്തിൻ്റെ ഒരു ആകർഷണം മാത്രമായിട്ട് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയും. മഹത്തായ പുസ്തകങ്ങൾ എന്ന് പറയുന്നത് എപ്പോഴും നമ്മോട് സംസാരിക്കുന്ന ഒന്നാണ്. ഇപ്പോൾ ടോൾസ്റ്റോയുടെ കഥയെക്കുറിച്ച് നമുക്ക് പറയാം, ഒരാൾക്ക് എത്ര ഭൂമി വേണം എന്നൊരു കഥ. ആ കഥ വളരെ കുട്ടിക്കാലത്താണ് ഞാൻ വായിച്ചത്. ലോകത്തിലെ ഒട്ടുമിക്ക ആളുകളും അത് വായിച്ചിട്ടുണ്ടാവും. വളരെ നിസ്സാരമായൊരു കഥയാണ്. ഒരല്പം കൃക്കനായ ഒരു പ്രഭു